वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे

0: Vai nere vai nere vai nere vai nere vai nere vai nere vai nere vai nere vai nere vai nere vai nere vai nere vai nere vai nere vai nere vai nere vai nere vai nere vai nere nere vai nere vai nere vai nere vai nere vai nere vai nere vai nere vai nere vai nere vai nere vai nere vai nere vai nere vai.
1: You're listening to KRPI 1550 Radio, Ferndale, Washington.
2: 1550 KRPI Radio te chal raha hai live from Guru Nanak Sikh Gurdwara Sahib, Scott Road, Surrey.
0: Vai nere vai nere vai nere vai nere vai nere vai nere vai nere vai nere vai nere vai nere vai nere vai nere vai nere vai nere vai nere vai nere vai nere vai nere vai nere vai nere vai nere vai nere vai nere vai nere vai nere vai nere vai nere vai nere vai nere nere vai nere vai nere vai nere vai nere vai nere vai nere vai nere vai nere vai nere vai nere vai nere vai nere vai nere vai nere vai nere vai nere vai nere vai nere vai nere vai nere vai nere vai nere vai nere vai nere vai nere vai nere vai nere vai nere vai
3: Vai guru
0: गुर वाय गुर वाय गुर वाय गुर वाय गुर वाय गुर वाय गुर वाय गुर वाय गुर वाय गुर वाय गुर वाय गुर वाय गुर वाय गुर वाय गुर वाय गुर वाय गुर वाय गुर वाय गुर वाय गुर वाय गुर वाय गुर वाय गुर वाय गुर वाय गुर वाय गुर वाय गुर वाय गुर वाय गुर वाय गुर वाय गुर वाय गुर वाय गुर वाय गुर वाय गुर वाय गुर वाय गुर वाय गुर वाय गुर वाय गुर वाय गुर वाय गुर वाय गुर वाय गुर वाय गुर वाय गुर वाय गुर वाय गुर वाय गुर वाय गुर वाय गुर वाय गुर वाय गुर वाय गुर वाय गुर वाय गुर गुर वाय गुर वाय गुर वाय गुर वाय गुर वाय गुर वाय गुर वाय गुर वाय गुर वाय गुर वाय गुर वाय गुर वाय गुर वाय गुर वाय गुर वाय गुर वाय गुर वाय गुर वाय गुर वाय गुर वाय गुर वाय गुर वाय गुर वाय गुर वाय गुर वाय गुर वाय गुर वाय गुर वाय गुर वाय गुर वाय गुर वाय गुर वाय गुर वाय गुर वाय गुर वाय गुर वाय गुर वाय गुर वाय गुर वाय गर वाय गर वाय गर वाय गर वाय गर गर वाय गर वाय गर वाय गर वाय गर वाय गर वाय गर वाय गर वाय गर वाय गर वाय गर वाय गर वाय गर वाय गर वाय गर वाय गर वाय गर वाय गर वाय गर वाय गर वाय गर वाय गर वाय गर वाय गर वाय गर वाय गर वाय गर वाय गर वाय गर वाय गर वाय गर वाय गर वाय गर वाय गर वाय गर वाय गर वाय गर वाय गर गर वाय गर वाय गर वाय गर वाय गर वाय गर वाय गर वाय गर वाय गर वाय गर वाय गर वाय गर वाय गर वाय गर वाय गर वाय गर वाय गर वाय गर वाय गर वाय गर वाय गर वाय गर वाय गर वाय गर वाय गर वाय गर वाय गर वाय गर वाय गर वाय गर वाय गर वाय गर वाय गर वाय गर वाय गर वाय गर वाय गर वाय गर वाय गर वाय गर वाय गर वाय गर वाय गर वाय गर वाय गर वाय गर वाय गर वाय गर वाय गर वाय गर वाय गर वाय गर गर वाय गर वाय गर वाय गर वाय गर वाय गर वाय गर वाय गर वाय गर वाय गर वाय गर वाय गर वाय गर वाय गर वाय गर वाय गर वाय गर वाय गर वाय गर वाय गर वाय गर वाय गर वाय गर वाय गर वाय गर वाय गर वाय गर वाय गर वाय गर वाय गर वाय गर वाय गर वाय गर वाय गर वाय गर वाय गर वाय गर वाय गर वाय गर वाय गर वाय गर वाय गर वाय गर वाय गर वाय गर वाय गर वाय गर वाय गर वाय गर वाय

वाहे गुर वाहे गुर वाहे गुर वाहे गुर वाहे गुर वाहे गुर वाहे गुर वाहे गुर वाहे गुर वाहे गुर वाहे गुर वाहे गुर वाहे गुर गुर वाहे गुर वाहे गुर वाहे गुर वाहे गुर वाहे गुर वाहे गुर वाहे गुर वाहे गुर वाहे गुर वाहे गुर वाहे गुर वाहे गुर वाहे गुर वाहे गुर वाहे गुर वाहे।

सचे तेरे खंड सचे ब्रह्मांड सचे तेरे लो सचे आकार सचे तेरे करणे सर्ब विचार सचा तेरा अमर सचा दीबान सचा तेरा हुक्म सचा फरमान सचा तेरा कर्म सचा निशान सचे तुदाख लख करोड़ सचे सुबतान सचे सबजोर सची तेरी सिफत सची साला सची तेरी कुदरत सचे पातशाह नानक सच त्यायन सच जो मर जमे